की मी आपलूच सपना पुरा करायला सांगलेले, मीच आपलं कसं पुरा करत असतो मला तिमी सांगा, आपलं जिंदगी आपलं करिअर बरोबर करणार छैना।